असता नागरिक होत. आता नागरिक उड्डीनचा अधिकरण केरला इथं छोट्या छोट्या ठिकाणी विभाजन करण्यापर्यंत दुही विधेयक कानून मंत्रालय मागे असून नियमनकारी सेवा प्रदायक दोहरी भूमिका निर्वाह करणे ऐकू केरला छोटे अनुभवी सरकारने विधेयक तयार नागरिक एवढा नागरिक उड्डीन प्राधिकरण संबंधी कानून नाही संशोधन प्राधिकरण करण्यापर्यंत विधेयक नेपाल हवाई सेवा प्राधिकरणको स्थापना र व्यवस्था गर्नपरेको विधेयक गरी दुई छोटा छुट्टी विधेयक तयार गरिएको हो. यी विधेयक अहिले आवश्यक प्रक्रियाका लागि कानून मन्त्रालय पुगेका हुन्. पर्यटन तथा नागरिक उड्डयन मन्त्रालयका सहसचिव जयनारायण आचार्य

0: ഞാനീ പറയുന്നത് അന്ന് കാര്യം പറയുന്നത് പ്രാവർത്ത് പറയുന്നു.
1: पिसाडीको सट्टा जैविक तथा परम्परागत पिसाडीको प्रयोग गर्न सकिन्छ. त्यसका धेरै विधिहरू छन्. यसले त तपाईँ तपाईँको परिवार र उपभोक्ता समेतलाई गम्भीर असर

आता मी स्थानक समोर बसवलेला साथीओ प्रारंभिकसाठी रांगेत प्रवेश धन्यवाद मुली भरतो वाटत ते ज्ञान स्वभाविक स्थानक